0: बनैया फुले अजले आननी बननी बने बने आनी बनैया फुले अजले आननी बननी
1: आमारो